0: विचाराने शहराला एक बाजारपेठेची सहजा बदली प्रधानमंत्री निरंतर आलोचना करायला एक असा सत्ताक्षी काही नियमानुसार प्रधानमंत्री जिम्मेवारी दिले होते घेऊन कोथरूला बोलू असं बैठक केली राष्ट्रवादी प्रसादी प्रधानमंत्र्यांनी एक प्रसाद विषयक बैठकला विपक्षी नाराजी रंगवली घ्यावं बैठक ही एक रिपोर्ट
1: प्रतिनिधि सभा सदस्य निर्वाचन पहिलो संशोधन विधेयक 2083 लागि विचार गरियोस् भन्ने प्रस्ताव गर्दछु। धन्यवाद।
0: सभामुखले विपक्षीहरूको खेल तथा नाराजीका बीच विधेयकका प्रक्रिया सम्बन्धी कार्यवाही